सुख कने कोई न जाने तुम रायंत ऊचे ते ऊचा भगवंत सगल समागिरी तुमरा सुतरता